0: डील बोले तो
1: हाट हाट
2: हवा यार सौदा सौदा
1: ओहो
3: दोनों डील कर
0: टाइट वेरी टाइट।